कर किरिया खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो पावै मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जेवड़ अवर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू ने